बापू हर वेले दुखी सुणांदा रहिंदा है, ना बणांदा तू सुख साडे वास्ते बणाए ने, कोई दुख भी मेरा सुणन वास्ते